मंडळी, पाऊस हा शब्द जरी उच्चारला तरी डोळ्यासमोर अनेक सुंदर चित्र उभी राहतात. काळेभोर ढग, रिमझिम सरी, ओल्या मातीचा दरवळ, हिरवागार निसर्ग, हातात गरमागरम चहाचा कप, सोबत भजींचा सुवास आणि मनात नकळत गुणगुणलं जाणारं एखादं सुरेल गीत. प्रत्येकाच्या आयुष्यात पावसाच्या काही खास आठवणी असतात. त्या आठवणींना आज आपण पुन्हा एकदा संगीताच्या माध्यमातून उजाळा देणार आहोत. चला तर मग मंडळी, भारतामध्ये पावसाळ्याला केवळ एक ऋतू म्हणून पाहिलं जात नाही, तो आपल्या संस्कृतीचा, साहित्याचा आणि संगीताचा अविभाज्य भाग आहे. शेतकऱ्यासाठी पाऊस म्हणजे आशेचा किरण, कवीसाठी प्रेरणा, चित्रकारासाठी रंगांची उधळण आणि संगीतकारासाठी स्वरांचा

साज आहे. भारतीय शास्त्रीय संगीतात मेघ, मेघमल्हार, मिया मल्हार, सूर मल्हार असे अनेक राग पावसाशी जोडले गेले. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीनेही पावसाला नेहमीच विशेष स्थान दिले. प्रेम व्यक्त करायचं असेल, विरह दाखवायचा असेल, आनंद साजरा करायचा असेल किंवा जीवनातील एखादा भावस्पर्शी क्षण उलगडायचा असेल, पावसाची साथ दिग्दर्शकांनी आणि संगीतकारांनी नेहमीच घेतली आहे. आजच्या या कार्यक्रमात आपण अशाच काही अविस्मरणीय गाण्यांच्या साथीनं पावसाचा आनंद अनुभवणार आहोत. मंडळी, मला सांगा, ओल्या मातीचा सुगंध आपल्याला का आवडतो याचा कधी विचार केलाय का? त्याचं काय आहे, पावसाचा पहिला थेंब कोरड्या जमिनीवर पडल्यावर एक नैसर्गिक सुगंध तयार होतो. वैज्ञानिक भाषेत त्याला पेट्रिकॉर म्हणतात. हा सुगंध आपल्या मनाला प्रसन्न करतो आणि नकळत एखादं जुनं गाणं ओठांवर येतं. पावसाच्या आठवणी म्हटल्या की बालपण हे हमखास आठवतं. कागदाच्या होड्या बनवून पाण्यात सोडणं, पावसात भिजत शाळेत जाणं, आईने केलेल्या गरमागरम कांदा भजींचा आस्वाद घेताना खिडकीत बसून सरींचा आनंद घेणं, या आठवणी प्रत्येकाच्या मनात कायम जिवंत राहतात.

मित्रांनो, पावसाची गाणी ही केवळ मनोरंजन करत नाहीत, तर ती आपल्याला आयुष्यातील अनेक क्षण पुन्हा जगायला लावतात. एखाद्या जुन्या मित्राची आठवण असो, पहिल्या प्रेमाचा हळवा स्पर्श असो, किंवा आई वडिलांसोबत घालवलेलं बालपण, प्रत्येक आठवणींसोबत एखादं गाणं नकळत जोडलं जातं. पाऊस हा नेहमीच प्रेमाशी जोडला जातो, पण त्याचबरोबर तो आशेचाही संदेश देतो. उन्हाने करपलेल्या जमिनीला जसा पाऊस नवजीवन देतो, तसाच तो आपल्या मनालाही नव्या उमेदीनं भरून टाकतो. भारतीय शास्त्रीय संगीतातील मिया मल्हार आणि मेघ मल्हार हे राग आजही पावसाळ्यात विशेष सादर केले जातात. या रागांमध्ये पावसाची गंभीरता, शांतता आणि प्रसन्नता यांचा अद्भुत संगम अनुभवायला मिळतो. मित्रांनो, पावसाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तो प्रत्येक प्रदेशात वेगळ्या रूपात भेटतो. पाऊस ही निसर्गाची अशी एक देण आहे जी प्रत्येक वेळी नवी अनुभूती देते. प्रत्येक वर्षी तो येतो, पण प्रत्येक पावसाळा आपल्याला काहीतरी नवीन देऊन जातो. कधी एखादी गोड आठवण, तर कधी एखादा जीवनाचा धडा, तर कधी मनाला नव्यानं जगण्याची प्रेरणा. मराठी साहित्यामध्ये पावसाचं वर्णन अनेक कवींनी आपल्या शब्दांमध्ये जिवंत केलंय. कुसुमाग्रज, बाभ बोरकर, मंगेश पाडगावकर, शांता शेळके, इंदिरा संत यांसारख्या साहित्यिकांनी पावसाकडे केवळ ऋतू म्हणून नाही, तर भावविश्वाचा अविभाज्य भाग म्हणून पाहिलंय. त्यांच्या कवितांमध्ये पाऊस कधी प्रेमाचा दूत आहे, तर कधी विरहाची वेदना, तर कधी जीवनाला नवसंजीवनी देणारा उत्सव. पावसाची ना एक वेगळीच जादू असते. पहिल्या सरी पडल्या की झाडांना नवी पालवी फुटते, पक्ष्यांचा किलबिलाट वाढतो, नद्या ओढे वाहू लागतात आणि संपूर्ण निसर्ग नवजीवनानं बहरून जातं. हीच नवचैतन्याची भावना आपल्याला संगीतामध्ये उमटताना दिसते. अनेकदा आपण पाहतो की पावसाळ्यात जुन्या गाण्यांची आठवण अधिक येते, कारण त्या

गाण्यांशी आपल्या आयुष्यातील अनेक क्षण जोडलेले असतात. एखाद्या सहलीची आठवण, कॉलेजच्या दिवसांची आठवण, मित्रांसोबतच्या गप्पा, खिडकीत बसून पाऊस पाहत घेतलेला गरम चहाचा कप, प्रत्येक क्षणाला एखादं गाणं हे साथ देतं. पावसाच्या सरींप्रमाणेच संगीतही मनातील धूळ धुवून टाकतं. जीवन कितीही धावपळीचं असलं तरी काही क्षण स्वतःसाठी काढणं, निसर्गाकडे पाहणं आणि एखादं सुंदर गाणं ऐकणं हे मनाला नवी ऊर्जा देऊन जातं.

त्यावेळी पाऊस म्हटला की महाराष्ट्रातील सह्याद्री डोळ्यासमोर उभा राहतो. लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर, पाचगणी, आंबोली, भंडारदरा, कास पठार, माळशेज घाट अशा अनेक ठिकाणी पावसाळ्यात निसर्ग नव्या रूपानं खुलतो. डोंगराच्या कुशीतून कोसळणारे धबधबे, धुक्याने झाकलेले घाट, हिरव्यागार दऱ्या आणि पावसाच्या सरी, आहा, हा अनुभव प्रत्येकाला आयुष्यात किमान एकदा तरी घ्यावा वाटतोच. मात्र या सौंदर्याचा आनंद घेताना सुरक्षिततेचं भानही तितकंच महत्वाचं आहे. हवामानाचा अंदाज जाणून घेणं, धोकादायक ठिकाणी सेल्फी न घेणं, प्लास्टिक कचरा न टाकणं आणि निसर्गाची स्वच्छता राखणं ही प्रत्येक पर्यटकाची जबाबदारी आहे. मंडळी, भारतीय शेतकऱ्यांसाठी पाऊस म्हणजे आशेचा सण. नैऋत्य मान्सून वेळेवर आला की शेतात पेरणीला सुरुवात होते. भात, सोयाबीन, कापूस, मका, बाजरी, तूर यासारख्या खरीप पिकांचं भविष्य मोठ्या प्रमाणावर पावसावर अवलंबून असतं. पहिला पाऊस पडला की बैलजोडी शेतात उतरते, ट्रॅक्टरची चाकं फिरू लागतात आणि काळी माती नव्या जीवनासाठी तयार होते. त्यामुळे पावसाचं स्वागत सर्वात आधी शेतकरी करतो. म्हणूनच आपल्या लोकगीतांमध्ये, ओव्यांमध्ये आणि चित्रपट गीतांमध्येही पावसाचं आणि शेतकऱ्याचं अतूट नातं दिसून येतं. मित्रांनो, पाऊस सुरू झाला की प्रत्येक घरातील स्वयंपाकघरातून एक वेगळाच सुगंध दरवळू लागतो. गरमागरम कांद्याची भजी, बटाटेवडी, कणीस, वाफाळता चहा, आलं घातलेला काढा, कोकणातील घावणे, तर काही ठिकाणी तांदळाच्या भाकरीसोबत झणझणीत रस्सा. प्रत्येक प्रदेशाने पावसाळ्यासाठी स्वतःची अशी एक खाद्य परंपरा जपली आहे. खाद्यपदार्थांचा आनंद घेतानाच या ऋतूमध्ये स्वच्छता आणि संतुलित आहार याकडेही लक्ष देणं तितकंच महत्वाचं आहे. मित्रांनो, आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की पाऊस हा निसर्गाने दिलेला अमूल्य ठेव आहे. पावसाचं पाणी साठवणं, झाडं लावणं, नद्या ओढे स्वच्छ ठेवणं आणि पाण्याचा अपव्यय टाळणं ही आजच्या काळाची गरज आहे. प्रत्येकानं छोट्या छोट्या कृतीतून जलसंवर्धनाचा संकल्प केला पाहिजे, तरच भविष्यातील पिढ्यांनाही हिरवागार पावसाळा अनुभवता येईल. मंडळी, पावसाच्या या सुरेल सरी झेलणारा आपला हा प्रवास असाच चालू राहावा असं वाटतंय, पण घड्या खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

0: नाराज ये नाम है
1: नागरिकांनीही आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन त्यांनी केलंय. आषाढ पौर्णिमेनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीतर्फे उद्या सकाळी 10 वाजता नागपूरच्या दीक्षाभूमीवर बौद्ध परित्राण पाठ, बुद्ध पूजा आणि धम्मदेशना कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. भगवान बुद्धांच्या प्रथम धम्मदेशनेच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्रिशरण पंचशील ग्रहण आणि धम्म श्रवणाचाही लाभ उपस्थितांना घेता येणार आहे. ऑगस्ट महिन्यात भारतीय क्रिकेट संघ श्रीलंकेचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात 2 कसोटी सामने होणार असून पहिला सामना येत्या 15 ऑगस्टला होईल. या दौऱ्यात कर्णधारपदाची जबाबदारी पुन्हा एकदा शुभमन गिलवर सोपवली असून KL राहुल उपकर्णधार असेल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलनादरम्यान अटक केलेल्या आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सोडून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत प्रकरणांसाठी राज्यात यवतमाळसह 5 ठिकाणी विशेष न्यायालय स्थापन करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त उद्या नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय कार्यक्रमाचं आयोजन आणि नागपुरात मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत. नागपूर शहर आणि ग्रामीण भागातील सर्व शैक्षणिक संस्थांना उद्या सुट्टी जाहीर. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 ऐकू शकाल. नमस्कार.

0: ये था कार्यक्रम तराने नए पुराने।
1: तराने नए पुराने।

0: आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या सुधारणा विधेयकावर लोकसभेत चर्चा, राज्यसभेत कोंडी कायम. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या अटकेतल्या आंदोलक विद्यार्थ्यांना सोडून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. आंदोलक विद्यार्थ्यांच्या विरोधात राज्यात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे राज्य सरकारचे आदेश. आणि अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत प्रकरणांसाठी राज्यात 5 विशेष न्यायालयं स्थापन करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेल्या गदारोळातून मार्ग काढत लोकसभेत आज पेपर फुटीच्या संदर्भात सरकारनं सादर केलेल्या सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू झाली. राज्यसभेत मात्र विद्यार्थ्यांच्या विरोधातले गुन्हे मागे घ्यावे या मागणीवरून विरोधकांनी गोंधळ घातल्यानं विशेष कामकाज होऊ शकलं नाही. या विधेयकावरच्या चर्चेविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेली कोंडी लोकसभेत आज दुपारी फुटली आणि पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकावर चर्चेला सुरुवात झाली. पेपर फुटल्यापासून 2 महिन्यात या प्रकरणाचा तपास पूर्ण करावा आणि जलदगती न्यायालयानं 3 महिन्यात सुनावणी पूर्ण करून निकाल द्यावा अशी तरतूद या विधेयकात असल्याचं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी या विधेयकावर चर्चेला सुरुवात करताना सांगितलं.
2: जिस दिन वारदात रिपोर्ट हुई है उस दिन से लेकर के आखिरी निर्णय आने तक 5 महीने से ज्यादा अवधि काल नहीं रहा जाएगा.
1: या अंतर्गत संघटित पेपर फुटीसाठी जबाबदार असणाऱ्यांना 7 ते 10 वर्षांची शिक्षा आणि 10 कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. तसंच पेपर फुटीसाठी जबाबदार असलेल्या परीक्षा आयोजक संस्थेला 5 कोटी रुपयांचा दंड आणि 8 वर्षांसाठी परीक्षा घेण्यावर बंदी लादण्याची तरतूद आहे असं जितेंद्र सिंग यांनी सांगितलं. प्रवेश परीक्षा वर्षातून एकदाच नव्हे तर एकापेक्षा अधिक वेळा घ्यावी. प्रश्नसंच बनवून परीक्षेआधी त्यातून काही प्रश्न निवडावेत जेणेकरून पेपर फुटणार नाही अशी शिफारस शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली. नैतिकतेतून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असंही ते म्हणाले. आजच्या काळात या विधेयकाची गरज होती असं भाजपा खासदार बासुरी स्वराज म्हणाल्या. गेल्या दशकभरात 152 पेपर फुटले. 2024 पेपर फुटी प्रतिबंधक विधेयक मंजूर झाल्यापासून एकाही आरोपीला या अंतर्गत शिक्षा झाली नसल्याचा दावा काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी

0: किला।
1: ना इस विधेयक में पेपर लीक रोकने के कोई ठोस कदम है, इससे देश के युवाओं का भरोसा कैसे बनेगा। नई नई कमेटियां बनाने से काम नहीं चलेगा, उनका अध्यक्ष चाहे कोई भी हो। राधा कृष्ण कमेटी भी व्यवस्था में सुधार लाने के लिए बनी थी, आज तक उसकी एक सिफारिश लागू नहीं हुई है।
0: नीट पेपुटीवरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या हिंसाचाराप्रकरणी त्यांनी सरकारला प्रश्न विचारले। विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्याचे, पेलेट गन वापरण्याचे आदेश कोणी दिले याचं उत्तर सरकारनं द्यावं अशी मागणी त्यांनी केली। काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी हे विधेयक केवळ दिखाव्यासाठी असल्याचा दावा केला। राष्ट्रीय परीक्षा संस्थेसाठी बाह्य यंत्रणेमार्फत भरती होत असल्यावर समाजवादी पक्षाचे खासदार अखिलेश यादव यांनी टीका केली, तर तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी पेपर प्रकरणी कठोर कायद्याची गरज असल्याचं मत चर्चेदरम्यान व्यक्त केलं।
2: जंतर मंतरवरच्या आंदोलनावेळी देशभरात विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनांदरम्यान अटक केलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या ज्या विद्यार्थ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही त्या सर्व विद्यार्थ्यांना मुक्त करावं आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले। आधी न्यायालयानं अटकेत असलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोडून द्यायचे आदेश दिले होते, पण यातले काही विद्यार्थी 19 ते 20 वयोगटातले असल्याची बाब ज्येष्ठ वकील शादान फरासत यांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिली। त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना सोडून द्यायचे आदेश न्यायालयानं दिले। आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार झाल्याच्या आरोपांची निपक्षपाती आणि स्वतंत्र चौकशी होण्याची गरज असल्याचं निरीक्षण सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोंदवलं। यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करायचे संकेतही न्यायालय दिले। विद्यार्थी आंदोलकांची खासगी माहिती आणि डिजिटल डेटा तूर्तास सार्वजनिक करू नये असे निर्देशही न्यायालयानं दिले। नीट पेपर फुटीनंतरच्या आंदोलनातल्या विद्यार्थ्यांविरोधात राज्यात दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जाणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गृह विभागाला यासंदर्भातले आदेश दिले। दरम्यान काँग्रेस जनता पार्टीच्या देशव्यापी आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालवल्या जाणाऱ्या अपप्रचार मोहिमेत सहभागी असलेल्या 500 पेक्षा जास्त समाज माध्यमांवरच्या खात्यांची ओळख राज्य सायबर पोलिसांनी पटवली आहे। यातली काही खाती पाकिस्तान आखाती देशातून चालवली जात होती असं सायबर पोलिसांनी म्हटलं आहे। नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं पुढच्या वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्राधिकरणासह जिल्हा प्रशासनानं केलेल्या नियोजनाचं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी कौतुक केलं। नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाच्या मुख्यालयात राज्यपालांनी कुंभमेळा नियोजनाचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते। विकसित भारत 2047 ही संकल्पना साकारण्यात आरोग्य क्षेत्राची भूमिका महत्वाची राहणार असून या क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांची करुणा, सहानुभूती आणि प्रामाणिकपणा महत्वपूर्ण ठरणार आहे असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं आहे। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत दाखल प्रकरणांच्या सुनावणीसाठी 5 ठिकाणी विशेष न्यायालय स्थापन करायला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली। अहिल्यानगर, परभणी, सोलापूर, नांदेड आणि यवतमाळमध्ये ही न्यायालयं स्थापन केली जाणार आहेत। याशिवाय अंमली पदार्थविषयक प्रकरणांची सुनावणी करण्यासाठी पुण्यात विशेष न्यायालय स्थापन केलं जाणार आहे। ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आलेल्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी एका वर्षाची मुदत द्यायला सरकारनं आज मान्यता दिली। त्यासाठी अध्यादेश जारी केले जाणार आहेत। गौण खनिजाचं अवैध उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांना स्वामित्व धनाच्या 10 पट दंड करण्यासाठीच्या कायद्यात सुधारणा करायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली। मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज 5 मच्छीमारांना सॅटेलाईट फोनचं वितरण करण्यात आलं। या फोनवर इनकमिंग आणि आउटगोईंग सुविधा उपलब्ध असून या तंत्रज्ञानामुळे मोबाईल नेटवर्क नसलेल्या भागातून संपर्क साधणं शक्य होणार आहे। राज्यात अनुदानित शाळांमधल्या शिक्षकांच्या वेतनासाठी सुरू केलेल्या शालार्थ यंत्रणेतल्या घोटाळ्याप्रकरणी जळगाव जिल्ह्यातले शिक्षण सम्राट म्हणून ओळखले जाणारे संजय गरुड यांना सोलापूरजवळ नातेपुते इथून अटक झाली आहे। शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TET पेपरफुटी प्रकरणात भिवंडी न्यायालयात शरणागती पत्करलेल्या आग्रा इथल्या सोनू कुमार या आरोपीला 2 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयानं

0: दिले आहेत. गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांसाठी मध्य रेल्वे 246 विशेष गाड्या चालवणार आहे. यात मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून 98 तर लोकमान्य टिळक टर्मिनस इथून 76 आरक्षित गाड्या सोडण्यात येणार आहेत. तसंच पुण्यातून 10 आरक्षित तर विविध ठिकाणाहून 62 अनारक्षित रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. येत्या 11 सप्टेंबर पासून 27 सप्टेंबर पर्यंत या सेवा उपलब्ध राहतील. मराठवाडा साहित्य परिषदेचा रघुनाथ शिवराम बोरसे बालकुमार वाङ्मय पुरस्कार यंदा साताऱ्याच्या बालकुमार साहित्यिक सावित्री जगदाळे यांना जाहीर झाला आहे. येत्या 26 ऑगस्ट रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी ही घोषणा केली. ज्येष्ठ पत्रकार आणि तरुण भारतचे माजी संपादक ल त्र्यम उपाख्य लक्ष्मणराव जोशी यांचं आज नागपूरच्या रुग्णालयात निधन झालं. ते 89 वर्षांचे होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि इतर मान्यवरांनी जोशी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं असून त्यांना आदरांजली वाहिली आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढचे 3 दिवस राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विदर्भात पुढचे 3 दिवस जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असून अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्हा दंडाधिकारी यांनी नागपूर शहर, ग्रामीण भाग तसंच हिंगणा आणि कामठी तालुक्यातल्या सर्व शैक्षणिक संस्थांना उद्या सुट्टी जाहीर केली आहे. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैभववाडी तालुक्यात पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह 8 तासांनी सापडला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या सुधारणा विधेयकावर लोकसभेत चर्चा, राज्यसभेत कोंडी कायम. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या अटकेतल्या आंदोलक विद्यार्थ्यांना सोडून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. आंदोलक विद्यार्थ्यांच्या विरोधात राज्यात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे राज्य सरकारचे आदेश. आणि ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत प्रकरणांसाठी राज्यात 5 विशेष न्यायालय स्थापन करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:10 आणि 51 सेकंद झाले आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम ठीक 7:15 वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, जीवनात आरोग्याला फार मोठं महत्व आहे. चांगल्या आरोग्याच्या बळावरच जीवनातील कर्तव्य पार पाडता येतात, त्याचप्रमाणे सुखी आणि आनंदी आयुष्यही जगता येतं. नागरिकांचं आरोग्य जपण्यासाठी केंद्र सरकारच्या पातळीवरही अनेक कार्य केलं जातं. भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था ही देशातील आरोग्यविषयक प्रश्नांवर विविध पातळीवर संशोधन करणारी एक प्रतिष्ठित संस्था आहे. देशातील बालकांच्या आरोग्यासंबंधीचा जागतिक मानकांचा मेळ घालण्यासाठी ICMR ने उन्नती या कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. या कार्यक्रमाविषयी आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये जाणून घेणार आहोत. श्रोते हो, उन्नती या इंग्रजी शब्दाची फोड भारतीय बालकांचं पोषण, वाढ आणि विकास यासंबंधीच्या मानकांचा स्तर वाढवणे अशी करता येईल. या कार्यक्रमाद्वारे जागतिक आरोग्य संघटनांची मानकं आणि भारतीय स्थिती यामध्ये समन्वय साधण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. विकसित भारताच्या प्रवासात या बालकांचं आरोग्य आणि त्यांचा होणारा विकास फार महत्वाचा आहे. ICMR या संस्थेच्या कार्याविषयी बोलताना ज्येष्ठ बालरोगतज्ञ डॉक्टर अमोल अन्नदाते यांनी माहिती दिली. ते म्हणाले,
1: ICMR ही जी संस्था भारत सरकारची आहे, ज्याला आपण इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च असं म्हटलं जातं, ज्याला ही सर्वोच्च संस्था आहे वैद्यकीय शास्त्रामध्ये. जे काही संशोधन चालतं किंवा ज्या काही नवीन गोष्टी येणार आहेत, ICMRचं नाव हे जगाला सगळ्यात आधी कळलं ते म्हणजे कोविडच्या काळामध्ये. कोविडच्या लसीकरणा संदर्भात किंवा कोविडमध्ये नवीन उपचाराचे जे मानांकन जे काही त्यांना द्यायची होती औषधांना, तर हे सगळ्या गोष्टी या ICMR कडून होत होत्या. आजारांवरच काम होत नाही, आजारांचे उपचार एवढंच मर्यादित व्याप्ती त्याची नाहीये, तर आजार टाळण्यासाठीच्या गोष्टी किंवा विविध जे स्टँडर्ड असतात याच्यावरही ICMR सतत काम करतं, संशोधन करतं. नुकतंच ICMR कडून एक उन्नती नावाचा एक मोठा रिसर्च प्रोजेक्ट किंवा एक संशोधन प्रकल्प, ज्याला आपण म्हणू शकतो, तो सुरू करण्यात आला आहे. उन्नतीचा अर्थ जर आपण त्याचं इलॅबोरेशन जर इंग्लिशमध्ये केलं, UNNATI अशा स्पेलिंगची जी फोड केली, तर त्याचा अर्थ होतो अपग्रेडिंग नॉर्म्स फॉर न्यूट्रिशन ग्रोथ डेव्हलपमेंट असेसमेंट.

0: ऑफ इंडियन चिल्ड्रन. याचा मराठीतून जर साध्या सोप्या भाषेत सांगायचं जर झालं तर मुलांमध्ये, त्याच्यामध्ये फक्त लहान मुलंच येतात असं नाही, तर 18 वर्षांच्या पर्यंत वय असलेल्या सगळ्या मुलांमध्ये त्यांची वाढ, विकास आणि त्यांचं पोषण याच्याबद्दलचे जे मानांकन आहे, त्याचं जे स्टँडर्ड आहे ठरलेले की ते काय असलं पाहिजे, म्हणजे त्याला आपल्याला नॉर्मल म्हणता येईल, किंवा ते काय असलं पाहिजे की त्याच्यावरून आपल्याला हे कळेल की मुलांचा विकास योग्य प्रकारे होतो आहे, याचे स्टँडर्डची व्याख्या नेमकी काय आहे हे शोधण्याचा एक मोठा संशोधन उपक्रम म्हणजे उन्नती. उन्नतीची सगळ्यात आधी हे समजून घेतलं पाहिजे की याची गरज काय आहे. याची गरज याच्यासाठी आहे की साधारणतः आपण जे काही स्टँडर्ड फॉलो करतो किंवा जे काही मानांकन आपण फॉलो करतो ते जागतिक आरोग्य संघटनेने दिलेले जे स्टँडर्ड्स आहेत तेच आपण फॉलो करतो. जागतिक आरोग्य संघटना ही सगळ्या जगाचा विचार करून ते ठरवते आणि या देशांमध्ये विकसित देश आणि विकसनशील देश या दोन्ही देशांचा समावेश असतो. म्हणून असं होतं की आपल्या भारतासारख्या विकसनशील देशामध्ये जर आपण अमेरिकेचे आणि इंग्लंडचे स्टँडर्ड लागू केले तर ते योग्य नाहीत आणि म्हणून आपल्या देशाला आपले स्वतःचे स्टँडर्ड वेगळे असले पाहिजे आणि म्हणून उन्नतीच्या माध्यमातून ते स्टँडर्ड काय आहेत, ते नॉर्म काय आहे हे शोधण्याचा आणि त्याची व्याख्या ठरवण्याचा हा उपक्रम आहे. आता हा उपक्रम 2 फेजमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे. याचा पहिला फेज आहे तो आहे 0 ते 2 वर्ष या वयोगटामध्ये. याच्यात काय केलं जाणार आहे की 0 ते 2 वर्षाची सगळीचे सगळे मुलांचा याच्यात अभ्यास होत नाही, पण एक त्याच्यामध्ये सॅम्पल साईज ठरलेली असते आणि विशिष्ट इतकी संख्या घेतली तर ती पूर्ण लोकसंख्येला लागू करता येते. तर काही दिल्ली, बेंगलुरु, इंदूर, पुरुलिया, पुणे, शिलाँग असे निवडक जे नॅशनल सेंटर्स आहेत इथे चांगल्या वातावरणामध्ये, ऑप्टिमल एन्व्हायरमेंट मध्ये वाढ झालेल्या मुलांचं, त्यांच्या डोक्याचा घेर, त्यांचं जन्माच्या वेळी वजन, त्यांची उंची, पुढे जसं वय वाढतं त्याप्रमाणे याचं सगळ्यांचं अकॉर्डिंग करून त्याच्यावरून 0 ते 2 वर्षाच्या मुलांचं स्टँडर्ड ठरवण्यात येणार आहेत. याचं जे दुसरं फेज आहे ते असणार आहे 2 ते 18 वर्षांच्या मुलांमध्ये. याच्यामध्ये हे मी जे निवडक सेंटर सांगितले हे सेंटर सोडून त्यानंतर अजून या सेंटर्सची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे आणि या सेंटर्स वरती मी सांगितल्याप्रमाणे मुलांचा वाढ व विकास, त्यांची उंची, त्यांचं वजन या सगळ्या गोष्टींचं परत एकदा या वयोगटामध्ये ते शोधलं जाणार आहे. हे सगळं झाल्यावर काय होतं, तर हे सगळं जेव्हा पूर्ण होतं तेव्हा त्याचा 50th percentile म्हणजे त्याचा मध्य काय आहे, आपण ज्याला सुवर्ण मध्य म्हणतो, ते वैद्यकीय जर संशोधनाच्या भाषेत जर म्हणायचं झालं तर त्याला आम्ही 50th percentile असं म्हणतो. तर ते शोधून त्याच्या धर्तीवर काही ग्रोथ चार्ट हे नव्याने बनवले जाणार आहे. ग्रोथ चार्ट म्हणजे वाढीचा तक्ता. वेळेसोबत तुमचं वजन किंवा उंची हे मुख्यतः दोन, आणि अजून एक आता बॉडी मास इंडेक्स. बॉडी मास इंडेक्स म्हणजे तुमचं लठ्ठपणा किंवा तुमचं पोषण मोजणारं सगळ्यात महत्वाचं जे साधन आहे याचे चार्ट बनवले जाणार आहेत. हे सगळं झालं सरकारचं काम. याच्यामध्ये सर्वसामान्य लोकांची सगळ्यात महत्वाची भूमिका ही असेल की जेव्हा तुम्हाला कोणी शासकीय यंत्रणेकडून असा डेटा मागायला येईल तेव्हा तुम्ही ज्या प्रकारे आपण आता SIR साठी मतदानाचा डेटा आपण देतो आहोत किंवा आपल्याला आता सेन्सेसचा डेटा पण घेण्याची सुरुवात काही प्रमाणात झालेली आहे, असा डेटा घेण्यासाठी जेव्हा तुमच्याकडे शासकीय कुठलाही लोक येतील तेव्हा त्याची खात्री करून तुम्ही हा तुमच्या मुलांचा वाढ, विकास आणि पोषणाचा डेटा हा त्यांच्यासोबत शेअर करू शकता.
1: श्रोते हो, उन्नती हा कार्यक्रम देशाचा आहे, त्यामुळे साहजिकच त्यामध्ये नागरिकांचा प्रतिसादही महत्वाचा आहे. आपल्या बालकांच्या आरोग्यविषयक स्थितीची सरकारी पातळीवर तपासणी केली जाते, त्याच्या नोंदी ठेवल्या जातात. या नोंदींचा वापर पुढे आरोग्यविषयक संशोधनात होतो, त्यामुळे या माहितीचं संकलन करणाऱ्या आरोग्य सेवकांनाही लोकांनी सहकार्य करणं आवश्यक आहे. देशाच्या विविध भागातील बालकांच्या आरोग्याची आणि त्यांच्या शारीरिक स्थितीची माहिती घेऊन हा कार्यक्रम राबवला जातो. त्याचे 2 टप्पे आहेत. 0 ते 2 वर्षांपर्यंतच्या मुलांच्या स्थितीचा आणि त्यांच्या जन्माच्या वेळेच्या वजनाचा तुलनात्मक अभ्यास केला जातो. याविषयी अधिक माहिती देताना डॉक्टर अमोल अन्नदाते म्हणाले,
0: उन्नतीवरून जे ग्रोथ चार्ट तुम्हाला मिळतील, खर तर दर 3 महिन्यांनी प्रत्येक पालकांनी त्यांच्या डॉक्टरांकडून, बालरोग तज्ञांकडून ग्रोथ चार्ट भरून घेणं हे अपेक्षित आहे. आम्ही स्वतःहून ते करतो, पण डॉक्टरांकडून जरी राहून गेलं असेल तरी पालकांनी आग्रह धरून हे ग्रोथ चार्ट भरून घेतले पाहिजे.

0: त्याच्यावरती एक नॉर्मलची रेंज त्या ग्रोथ चार्टवर ही दिलेली असते, जी अगदी अशिक्षित माणसालाही सहज कळू शकते. तर त्या लाईनमध्ये आपल्या मुलाची वाढ होते आहे की ती खाली जाते आहे. ग्रोथ चार्ट किंवा वाढीचा तक्ता ही अशी गोष्ट आहे ज्याच्यावरून 0 ते 18 वर्षामध्ये खूपशा आजारांचं निदान होऊ शकतं फक्त एका गोष्टीवर. म्हणून हे ग्रोथ चार्ट भरून घेणं ही पालकांची जबाबदारी असणार आहे. यासोबतच उन्नतीमध्ये फक्त उन्नती किंवा आयसीएमआर मध्ये फक्त एवढ्याच गोष्टी होत नसतात. तुम्ही जर आयसीएमआरची वेबसाईट चेक केली किंवा आयसीएमआरच्या माध्यमातून वेळोवेळी आपल्या आहाराविषयी किंवा आपल्या वजनाविषयी विविध गाईडलाईन्स किंवा मार्गदर्शक तत्व ही सांगितली जातात. या मार्गदर्शक तत्वांचा किंवा आपल्या आहार आपला कसा असला पाहिजे, आपल्या आहारामध्ये प्रथिनांचं प्रमाण किती असलं पाहिजे, कार्बोदकांचं प्रमाण किती असलं पाहिजे, स्निग्ध पदार्थांचं फॅटचं प्रमाण किती असलं पाहिजे, तर या सगळ्या गोष्टींचा अवलंब आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये करण्यासाठी सगळ्यात आधी आपण आयसीएमआरचे गाईडलाईन्स सगळ्या चेक केल्या पाहिजे वेळोवेळी. दर काही अंतराने 6 महिन्यांनी वर्षभरांनी अशा प्रकारच्या उन्नती सारख्या कार्यक्रमांमध्ये या गाईडलाईन्स सांगितल्या जातात. तसंच एक गोष्ट या उन्नतीची सगळ्यात महत्वाची आहे की आधीच्या काळी हृदयरोग किंवा उच्च रक्तदाब किंवा डायबिटीस हे आजार हे 50-60 नंतरचे आजार समजले जायचे, पण आता अगदी 2-3 वर्षापासूनही ब्लड प्रेशर किंवा अगदी डायबिटीस 12 वर्षानंतर, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जसं कुपोषणाची समस्या आहे तसं लठ्ठपणाची समस्याही मोठ्या प्रमाणावरती सगळीकडे लहान मुलांमध्ये दिसून येते आहे. हे सगळं टाळण्यासाठी तुम्हाला वाढ व विकासाची निश्चित माहिती तुमच्या मुलाची असणं अपेक्षित आहे. तर त्यासाठी उन्नती या कार्यक्रमामध्ये आयसीएमआरच्या प्रत्येकाने सहभागी होणं, त्याच्या वेळोवेळी जी मार्गदर्शक तत्वे येतील त्याचा अभ्यास करणं, त्याचा अवलंब करणं, ती आपल्या डॉक्टरांकडून समजून घेणं हे करणं अत्यंत आवश्यक आहे.
1: श्रोते हो, उन्नती हा कार्यक्रम सर्वसामान्यांचा कार्यक्रम आहे, त्यामुळे त्याचा नागरिकांपर्यंतचा थेट लाभ अधिक महत्वाचा ठरतो. भारतासारख्या विकसित होत असलेल्या देशाच्या दृष्टीने असलेल्या विविध प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्नही या माध्यमातून केला जातो. याविषयी अधिक माहिती देताना डॉक्टर अमोल अन्नदाते म्हणाले,
0: आपल्याकडे डॉक्टरांची संख्या ही अत्यंत कमी आहे. 1,40,00,000 लोकसंख्येला आज आपल्याकडे हार्डली काही 4-5 लाख डॉक्टर्स पूर्ण देशामध्ये काम करत आहेत, इतकी संख्या ती कमी आहे. तर अशा वेळेला वाढ व विकास जर तुम्हाला तुमच्या मुलाचा समजून घ्यायचा असेल तर उन्नतीच्या माध्यमातून जे आपल्याला मार्गदर्शक तत्व किंवा स्टँडर्ड देतील त्याच्या माध्यमातून तुम्हाला ते लगेच कळेल सगळ्यात पहिली गोष्ट. आणि तुमच्या वाढीचा तक्ता त्याच्यावर जर वाढ खाली जात असेल तर नक्कीच तुमच्या मुलाला काहीतरी आजार आहे. आणि नॉन कम्युनिकेबल डिसीजेस म्हणजे लठ्ठपणा, रक्तदाब, हृदयरोग याही आपल्या मुलाला होत आहेत का, हे सगळ्या गोष्टी ह्या वाढीचा तक्ता आणि उन्नतीच्या माध्यमातून जे मार्गदर्शक तत्व येतील त्याच्यातून नक्कीच कळू शकेल.
1: श्रोते हो, देशाच्या बालकांमध्ये देशाचं भविष्य असतं. बदलत्या स्थितीबरोबर समन्वय साधत या मुलांची वाढ योग्य पद्धतीने होते की नाही, त्यांच्या शारीरिक वाढीबरोबरच मानसिक आणि भावनिक वाढीचा स्तर काय आहे याचाही अभ्यास केला जात असतो. विकसित भारत 2047 हे ध्येय गाठण्यासाठीच्याच प्रयत्नाचा हा एक भाग आहे. त्यामुळे जेव्हा देश विकसित होईल तेव्हा या देशाची जबाबदारी असलेली पिढी ही अधिक सशक्त, भावनिक आणि मानसिक स्तरावर अधिक प्रगल्भ होण्यासाठीच्या प्रयत्नांचा हा एक भाग असेल. जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांच्या पुढे जाऊन आपल्या देशाच्या भौगोलिक, सामाजिक, आर्थिक स्थितीनुसार सर्वच बालकांना उत्तम आरोग्य प्राप्त होण्यासाठीच्या प्रयत्नांचाच हा एक भाग आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. या सोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन रश्मी पाटकर.

103 मेगाहर्ट्ज एफएम ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. कृषी आणि किसान कल्याण मंत्रालयाच्या सौजन्यानं ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठी कार्यक्रम प्रसारित करीत आहोत किसान वाणी.

0: या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत उमेश दुपारे. नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आजच्या किसान वाणी या कार्यक्रमामध्ये मी हेमंत शेंडे आपलं स्वागत करतो. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आज मंगळवार, भारतीय सौर 6 श्रावण शके 1948 अर्थात दिनांक 28 जुलै 2026. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पावसाच्या पाण्याचं महत्व आपण सगळे जाणतोच. पर्यावरणाचा समतोल दिवसेंदिवस बिघडत चालल्यामुळे पर्जन्यमानावरही त्याचा विपरीत परिणाम आपण पाहतो आहोत. पावसाच्या पाण्यावर आपली शेती प्रामुख्यानं अवलंबून आहे. पावसाचं पाणी जमिनीमध्ये मरवण्यासंदर्भात, जिरवण्यासंदर्भात आपल्याला काही करता आलं तर त्यासंदर्भात विचार करणं आज काळाची गरज बनलेली आहे. त्यादृष्टीनं जमिनीवर पडणारं निसर्गाचं पाणी किती महत्वाचं आहे या विषयासंदर्भात आजच्या या कार्यक्रमातून आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आम्ही आपल्याला ऐकवणार आहोत कॅच द रेन वॉटर या विषयासंदर्भात कार्यकारी अभियंता संदीप खंबाईत, लघु पाटबंधारे विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर यांची हेमा बहादे यांनी घेतलेली मुलाखत.
1: श्रोते हो, कॅच द रेन हे भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने सुरू केलेले एक महत्वाचे राष्ट्रीय जलसंवर्धन अभियान आहे. याचे मुख्य घोषवाक्य, पाऊस जिथे पडतो तिथेच आणि तेव्हाच त्याचं पाणी साठवा. कॅच द रेन वेअर इट फॉल्स व्हेन इट फॉल्स हे आहे. पावसाचे पाणी जमिनीत जिरवणं फार महत्वाचं आहे. वाहून जाणारे पावसाचे पाणी विविध रचनांद्वारे जमिनीत मुरवणं आज काळाची गरज आहे, कारण भूजल पातळी कुठेतरी कमी होताना दिसते. श्रोते हो, विहिरी, बोरवेल आणि भूजल पातळीचे पुनर्भरण करणे हे देखील तितकंच महत्वाचं आहे. यात सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग आज आवश्यक.

0: आहे. पाणी बचतीसाठी गावोगावी किंवा शहरांमध्ये जनजागृती करून लोकचळवळ निर्माण व्हायला हवी. श्रोते हो, उन्हाळ्यातील तीव्र पाणी टंचाईची समस्या कमी करण्यासाठी हे अभियान फार महत्वाचं ठरेल. पाण्याचा योग्य ताळेबंद राखला जातो. श्रुते हो, मागील काही वर्षापासून शौचखड्डे, वॉटर हार्वेस्टिंग यासारख्या जमिनीत पाणी मुरवणाऱ्या महत्वाच्या बाबींकडे कुठेतरी दुर्लक्ष झालेलं होतं, पण आज या अभियानाद्वारे, या उपक्रमाद्वारे नक्कीच याकडे लक्ष देण्यात येईल. श्रोते हो, कॅच द रेन हे कॅम्पेन पावसाळ्याच्या आधीच सुरू झालेलं. या अभियानामध्ये लोकांना मोठ्या प्रमाणात सामील करण्यात येणार असून यामुळे एक प्रकारची जलशक्ती अभियानाची चळवळ देखील उभी केली जाणार आहे. जमिनीतील पाण्याची पातळी वाढवणे, लोकांमध्ये पावसाच्या पाण्याबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि पाण्याचं संवर्धन करत या मोहिमेसाठी लोकांना पुढे आणणे हे या अभियानाचे मुख्य हेतू आहे. तर श्रोते हो, याच कॅच द रेन या अभियानासंदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आज आपण आपल्या आकाशवाणी स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे संदीप खंबाईत, कार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर यांना. सर, कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. नमस्कार सर.
1: नमस्कार
0: सर. सध्या कॅच द रेन हे अभियान सुरू आहे, तर या अभियानासंदर्भात काय सांगाल? नेमकं हे अभियान म्हणजे काय आहे सर?
1: कॅच द रेन हे अभियान म्हणजे एकदम सोपं आहे. आपला पाऊस जेव्हा पडतो, जिथं पडतो तो तिथेच अडवायचा आणि जमिनीत मुरवायचं ते पाणी.
0: अच्छा.
1: जेणेकरून भूगर्भातील पाण्याची पातळी उंचावेल.
0: अच्छा.
1: भविष्यातला आपला जो टंचाईचा धोका आहे तो कमी होईल.
0: अच्छा.
1: जसं आपण आपला एक अशी एक संकल्पना असते का, आपण पाणी फक्त मोठ्या धरणातनं किंवा मोठ्या प्रकल्पातनच आपल्याला मिळेल, पण तसं नाही. आपण छोट्या छोट्या गोष्टी करून, म्हणजे घरावर पडणाऱ्या पावसाचं पाणी, शेतात वाहून जाणाऱ्या पावसाचं पाणी, हे सगळे आपण एकतर पुनर्भरणाद्वारे किंवा रेन वॉटर हार्वेस्टिंग करून आपण जमिनीत साठवू शकतो. आणि तेच पाणी आपण आपल्याला जेव्हा पाण्याची दुर्भिक्षता भासते त्यावेळेस आपण त्याचा वापर करू शकतो.
0: बरोबर आहे सर. तर सर, हे जे अभियान आहे हे सुरू करण्यामागचा नेमका उद्देश काय आहे सर?
1: सध्या कसं आहे का, आपलं मोठ्या प्रमाणात आधुनिकीकरण होत आहे.
0: बरोबर.
1: आपण सिमेंटच्या जंगलात राहतोय आणि वातावरणातली बदल एवढे भयंकर झालेले आहेत, एकदम थोड्या कालावधीत खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि ते पाणी एकाच वेळेस पडल्यामुळे ते जमिनीत मुरण्यासाठी तेवढा त्याला पुरेसा कालावधी मिळत नाही आणि ते वाहून जातं, वाहून समुद्राला मिळतं, ते वाया जातं. आपल्या दृष्टीने त्याचा काहीच उपयोग राहत नाही. तर आपण म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा शोषखड्डे खोदून जर त्याच पाण्याला जमिनीत मुरवण्याचा प्रयत्न केला तर आपली जमिनीची पाण्याची पातळी वाढेल आणि आपल्याला ते लॉंग टर्म साठी ते पाणी आपल्याला वापरता येऊ शकतं. मुसळधार पाऊस जरी पडला, आपल्याकडे खूप पाऊस पडला, आपण म्हणतो आपल्याकडे 101%
0: किंवा
1: सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला, जरी पाणी आपल्याकडे उपलब्ध असतं पण ते पाणी जमिनीत न मुरल्यामुळे आपली भूजल पातळी खूप वेगाने खाली जाते. त्याचप्रमाणे जो आपला उपसा आहे जमिनीत खालचा तो पण मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, त्याच्यामुळे पण पाण्याची पातळी खाली गेलेली आहे. जर आपण या पद्धतीने पाणी वाचवलं किंवा जमिनीत मुरवलं तर आपल्या पिण्याच्या पाण्याचा, शेतीचा, भविष्यातील भीषण पाणी टंचाईवर मात करणे हाच या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
0: अच्छा. तर सर, हे जे अभियान आहे कॅच द रेन, हे अभियान नेमकं कोणाच्या पुढाकाराने सुरू झालं आणि केव्हापासून सुरू झालं याबद्दल काय सांगाल सर?
1: हे अभियान आपले भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतनं राबवण्यात येत आहे. याची सुरुवात आपल्या जागतिक जल दिनी म्हणजेच 22 मार्च 2021 रोजी करण्यात आली आणि हे अभियान आपल्या केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत जलशक्ती अभियानामध्ये कॅच द रेन हे अभियान आपण राबवतोय.
0: अच्छा. तर सर, हे जे अभियान आहे कॅच द रेन, हे अभियान ग्रामीण भागात असेल किंवा शहरी भागामध्ये असेल, यात नेमका कसा फायदा होतो? कारण बरंच आपण फरक बघतो आज शहरी भागातील आणि ग्रामीण भागातील, काय सांगाल सर?
1: ग्रामीण भागात पडणारा पाऊस शेतात न बऱ्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाहून जातो. जर आपण विहिरींना किंवा बोरवेलला शोषखड्डे घेऊन जर ते पाणी तिथेच मुरवलं तर विहिरीची पाण्याची पातळी वाढते आणि उन्हाळ्यात जे आपल्याला पाणी कमी पडतं तिथं आपली पाण्याची गरज ते भागवतं.
0: अच्छा.
1: त्याचप्रमाणे छोटे छोटे आपण कंटूर बंडिंग सारखे उपाययोजना केल्या तर जी जमिनीची धूप होते आणि आपली सकस जमीन जी वाहून जाते तीच आपण ऱ्हास होण्यापासून आपण वाचवू शकतो.
0: अच्छा.
1: आणि शहरी भागात ज्या आपल्या घराच्या छतावर पाणी पडतंय ते आपण

0: रेन वॉटर हार्वेस्टिंग करून एकतर टाक्यांमध्ये किंवा जमीन टाक्या खोदून त्याच्यात जर पाणी आपण अडवलं आणि जेव्हा ज्यावेळेस आपल्याला पाणी टंचाईचा सामना करावा लागतो त्याचवेळेस जर ते पाणी वापरलं आपण किंवा घरगुती पाण्या कामासाठी पिण्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी कुठे वापरायचं असेल तर आपण तिथे वापरू शकतो ते पाणी.
1: अगदी अगदी सर. तर सर जसं आज आपण बघतो आहोत की पाण्याचा वापर भरपूर करताना सर्वसामान्य व्यक्ती दिसत आहे, बरेचदा काही गोष्टी लक्षात येतात पण ते त्याप्रमाणे वागत नाही, किंवा जसं आता गाडी धुवायची असेल किंवा अंगण धुवायचं असेल, म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आणि खास करून मला वाटतं यात महिलांचा सहभाग जास्ती आहे किंवा ते वापरणं कशा पद्धतीने, जसं गाडी पण धुवायचं असेल तर सरळ ते पाईपचा वापर करून पाण्याचा वापर जास्ती करत असतात असं बरेचदा घडतं आणि त्यामुळे बरेचदा आपण बघतो की उन्हाळ्यात पाणी टंचाई, बऱ्याच ठिकाणी असा दुष्काळ आहे, तर पावसाचं पाण्याचं संकलन करणे हे आवश्यक आज आहेच, आपल्याला काय वाटतं सर?
0: खरंच आवश्यकता आहे त्याची. आता हवामान बदलामुळे पावसाचं स्वरूप बदललेलं आहे.
1: बरोबर.
0: कमी दिवसात जास्त पाऊस पडतो, जास्त पाऊस पडल्यामुळे आपल्याकडे पुराचाही धोका वाढतो आणि दुसरीकडे जे पाणी वाया जात आहे ते समुद्राला जाऊन मिळते ते आपल्याला वापरण्यासाठी मिळत नाहीये.
1: बरोबर.
0: जर आपण ह्या पाण्याचे संकलन केलं, जे आपण घरगुती पाईप वापरण्यासाठी जे रोजचं पाण्याचा अपव्यय करतो, गाडी धुण्यासाठी समजा नळीचा वापर न करता बादलीत पाणी घेऊन वापरलं, जे आपले गळके नळ आहेत ते वेळेवर बंद केले, ब्रश करताना किंवा दाढी करताना, भांडे घासताना, भांडे धुताना, कपडे धुताना जे नळ सुरू ठेवून करतोय ते आपण एका बादलीत पाणी घेऊन जरी केलं तरी आपण पाण्याची बचत करू शकतो त्याच्याद्वारे. पाण्याचा वापर करून झाल्यानंतर जे पाणी आपण वाया जाऊ देतो किंवा गटारीला जाऊन मिळतं ते पाणी जर आपण शोष खड्ड्याद्वारे योग्यरित्या मुरवलं तर आपल्या आपण परत त्या पाण्याचा भविष्यात वापर करण्यासाठी जमिनीत मुरवू शकतो ते पाणी.
1: खरंच आहे, आपल्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये ज्याप्रमाणे आपण पाण्याचा वापर करत असतो तर काही ठिकाणी असं दिसून येतं की ते उगाच वाया चाललेलं पाणी आहे, पण काळाची गरज बघता ही आपल्याला लक्षात ठेवायला हवं आणि पाणी वाचवायला हवं, कारण पुढची पिढी आहे आणि पुढच्या पिढीला हे जे निसर्गाचं देणं आहे हे तोपर्यंत पोहोचणार नाही. तर भूजल पातळी वाढवण्यासाठी या अभियानाची भूमिका नेमकी काय आहे, याबद्दल काय सांगाल सर आपण?
0: भूजल पातळी वाढवण्यासाठी आपल्याला एकात्मिक दृष्टिकोन अंगीकारून ज्या गोष्टी आपल्याला करणं शक्य आहे, जसं छतावरील वाया जाणारं पाणी साठवणं, शेततळ निर्माण करून शेतात पाणी आपण अडवू शकतो, बोरवेल विहीर यांचं पुनर्भरण करू शकतो, डोंगर उतारावर समजा आपण कंट्रोल बंडिंग सीसीटी सारखे उपाययोजना केल्या तर पाण्याच्या प्रवाहाचा वेग कमी होऊन धूप थांबेल, त्याच्यासोबतच पाणी मुरण्यास मदत होईल.
1: बरोबर.
0: गावागावांमध्ये जे जुने पाझर तलाव नद्या नाले आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला असतो, तो गाळ साचला तरी पाण्यात पाणी साठ्यातही वाढ होते आणि पाणी जमिनीत मुरण्यास पण त्याची मदत होते.
1: बरोबर.
0: पाण्याच्या प्रवाहात छोटे छोटे बंधारे बांधून आपण पाण्याचा प्रवाहाचा वेग कमी करू शकतो, त्याद्वारे देखील आपण भूगर्भातील पाणी साठा वाढण्यास मदत करू शकतो.
1: नक्कीच नक्कीच.
0: आणि याच्यात नागरिकांनी स्वतः भाग घेतला तर ती स्वतःची साधन संपत्ती असं धरून जर प्रत्येकाने विचार केला तर त्याचा नक्कीच जास्त फायदा होईल.
1: अगदी अगदी. प्रत्येकाचं ते कर्तव्य आहे आणि त्याचा फायदा त्याचा लाभ नक्कीच प्रत्येकच नागरिकांना नक्कीच मिळेल. तर सर सामान्य नागरिक या अभियानात कसा सहभागी होऊ शकतो असं आपल्याला वाटतं सर?
0: आता आपण व्यक्ती आपण एका घरात राहतो त्या घराच्या छतावर जे पडणारं पाणी आहे ते पाणी आपण एकत्रित करून एखादी जमिनीखाली भूमिगत टाकी घेतली किंवा आपल्याला जसे जागेच्या उपलब्धतेनुसार एखाद्या हौदात वगैरे पाणी टाकलं तर ते पाणी आपण भविष्यासाठी वापर करू शकतो. जेव्हा आपल्याकडे पाण्याची कमतरता असेल त्यावेळेस त्या पाण्याचा वापर केला किंवा दैनंदिन इतर गरजांसाठी आपण जर ते पाणी वापरलं तर आपल्याला येणारं जे शुद्ध पाणी आहे ते वाचलं जाईल, त्याचा अपव्यय होणार नाही. शेतात शेततळे करून विहिरीच्या साईडला किंवा बोरवेलच्या साईडला शोषखड म्हणजे सोकपीठ तयार करून आपण त्याचं पुनर्भरण करू शकतो. सोसायट्या शहरांमध्ये ज्या मोकळ्या जागा आहेत तिथे वाया जाणाऱ्या पाण्याला जर आपल्याला जागा मिळाली तर आपण तिथे शोषखड्डे घेऊन तिथे पाणी मुरू शकतो.
1: बरोबर.
0: आणि मुख्य म्हणजे अभियानात सहभागी होण्यासाठी जो आपण वापरलेला थेंबन थेंब तो योग्य कारणासाठीच वापरला गेला पाहिजे, त्याचा अपव्यय कसा टाळता येईल याकडे जास्त लक्ष दिलं तर सोयीचं होईल आपल्याला.
1: नक्कीच सर. तर सर जसं शेतकरी आणि विद्यार्थ्यांनी या अभियानातून काय शिकावं असं आपल्याला वाटतं सर, काय सांगाल आपण?
0: एकच सांगायचं त्याच्यामध्ये, पाण्याचा प्रत्येक थेंब अमूल्य आहे हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे, पाण्याचा काटकसरीने वापर केला पाहिजे, त्याचा अपव्यय टाळला पाहिजे आणि निसर्गाशी जुळवून घेत संवर्धनाला आपली जीवनशैली बनवून इतरांमध्ये जनजागृती केली पाहिजे.

0: नक्कीच सर. तर सर, महाराष्ट्रात हे अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी कोणती उपक्रम नेमकी राबवल्या जात आहे?
1: आपण गावोगावात जलसंधारणाअंतर्गत नाला खोलीकरण, तलावातील गाळ काढणे, पाझर तलाव, शेततळे याच्यासारखे संरचना निर्माण करणे, पुनर्भरण, सोकपीठ घेणे, डोंगर उतारावर कंट्रोल बंडिंग, सीसीटी सारखे उपाययोजना करणे यासारखे आपण हे करतोय. आता नवीन शहरी भागामध्ये नवीन इमारत आणि मोठा आस्थापनांना आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग करणं बंधनकारक करतोय. ग्रामस्तरावर

0: यासारखे आपण हे करतोय. आता नवीन शहरी भागामध्ये नवीन इमारत आणि मोठ्या आस्थापनांना आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग करणं बंधनकारक करतोय. ग्रामस्तरावर आणि शाळा महाविद्यालयात आपण पाणी साक्षरता अभियान आणि कार्यशाळांचे आयोजन करतोय.
1: अच्छा, तर सर जसं आपण मगाशी उल्लेख केला जलसंधारणाचा आणि यामुळे पाण्याची जी भविष्यातील टंचाई आहे ही देखील कमी होऊ शकते असं सर्वांनाच ठाऊक आहे, आपण काय सांगाल सर या संदर्भात कशा पद्धतीने कमी होऊ शकेल?
0: जर आपण पाणी जमिनीत मुरवलं तर आपली जैवविविधता टिकून राहील. झाडे गवत याच्यामुळे जमिनीची धूप थांबते. बारमाही नसलेले ओढे नाले नद्या या सगळ्या उन्हाळ्यात प्रवाहित राहू शकतात.
1: अच्छा,
0: जमिनीची धूप थांबल्यामुळे मातीची सुपीकता टिकून राहते. उन्हाळ्यातील ज्या आता उष्णतेच्या लाटा येतात ते पण नियंत्रणास आपल्याला मदत होईल. आणि सिंचनासाठी शाश्वत पाणी उपलब्ध असल्यामुळे शेतकरी एकापेक्षा जास्त पिकं घेऊ शकतात. आणि यामुळे भविष्यातील पिण्याच्या पाण्याची टंचाई, जनावरांसाठी पाणी याची सुद्धा आपण भूगर्भातील पाणी वाढल्यामुळे पाणी टंचाई नक्कीच कमी होऊ शकते.
1: तर सर हे जे कॅच द रेन अभियान आहे यामुळे पर्यावरण आणि शेतीला कोणते दीर्घकालीन फायदे होतात?
0: भूगर्भातील पाणी पातळी वाढल्यामुळे विहीर आणि बोरवेल आपल्याला त्याची जलपातळी कायम राहते. उन्हाळ्यातही पाणी उपलब्ध राहते त्याच्यामुळे आपण उन्हाळ्यातही पिके घेऊ शकतो. आजचं जमिनीत मुरवलेलं पाणी भविष्यातली आपली हमी आहे. याचे प्रमुख दीर्घकालीन फायदे सांगायचे झाले तर विहीर आणि बोरवेलची जलपातळी कायम राहते.
1: अच्छा,
0: उन्हाळ्यात पाणी उपलब्ध राहतं त्याच्यामुळे आपण दुबार पीक तसे उन्हाळी पिके घेऊ शकतो.
1: अच्छा,
0: शेतकऱ्यांच्या पिकांना शाश्वत पाणी मिळाल्यामुळे त्यांचे आर्थिक स्थैर्य निर्माण होते त्यांना.
1: अच्छा,
0: पिण्याच्या पाण्याच्या उदात महिलांना लांबवर भटकण्याची वेळ येत नाही. पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबित्व संपूर्ण गाव जलस्वयंपूर्ण होतात.
1: अच्छा, अशा पद्धतीने या अभियानाचा पर्यावरण आणि शेतीला दीर्घकालीन फायदे होतात. तर सर नागरिकांनी घरच्या घरी पावसाचे पाणी साठवण्यासाठी नेमके कोणते उपाय करावे? जसं मगाशीच आपला विषय निघाला की प्रत्येक व्यक्ती पाणी वापरण्याचं प्रमाण हे भरपूर आहे. आज आपण बघतो जसं उन्हाळ्यातही बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की झाडांना पाणी देणं ठीक आहे पण पूर्ण अख्खं अंगण झाडणं असेल, धुणं असेल, किंवा जसं मगाशी आपण उल्लेख केला की गाडी धुताना पाईपचा वापर करतात त्यापेक्षा जर बादलीने पाणी घेतलं, किंवा भाज्या धुताना महिलांनी ते पाणी जे आहे भाज्या धुतलेल्या ते झाडांना टाकायला हवं, अशा या दैनंदिन जीवनशैलीमध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या आपल्या लक्षात देखील येत नाहीत. आपण काय सांगाल सर?
0: बरोबर आहे. आपण समजा हे जे वाया जाणारं पाणी आहे त्याचं व्यवस्थित नियोजन करून, म्हणजे भाज्या धुतली जसं आपण म्हटलं की भाज्या धुतलेलं पाणी आपण झाडांना टाकलं, किंवा पावसाळ्यात आपल्या घराच्या छतावर भरपूर पाऊस पडतो तो आपण एखाद्या पाईपद्वारे भूमिगत किंवा जिथं शक्य आहे तिथं टाकी बसून आपण त्या टाकीत पाणी साठवलं तर हे पाणी आपल्यास उपयोगात येऊ शकतं. घराच्या बोरवेलच्या अवतीभोवती शोषखड्डे घेतले तरी आपण ते पाणी जमिनीत मुरवू शकतो. घरगुती वापरातील आपलं जे सांडपाणी जातं वाया ते आपण योग्य प्रकारे शोषखड्ड्यात जर मुरवलं त्याच्याच मुळे सुद्धा भूजल पातळी वाढेल आपली.
1: नक्की सर, भूजल पातळी तर वाढेलच पण त्यात आर्द्रता देखील टिकून राहण्याची शक्यता नक्कीच चांगली राहील.
0: नक्कीच.
1: तर सर या अभियानाबाबत श्रोत्यांना आपण कार्यक्रमाच्या सरतेशेवटी काय संदेश द्याल?
0: पाण्याचा थेंब हा निसर्गाचा अमूल्य ठेवा आहे. आज आपण पाण्याचा प्रत्येक थेंब जर साठवला तरच उद्याच्या हरित आणि समृद्ध जीवन आपल्यासाठी सुरक्षित राहील. कॅच द रेन अभियानात जर आपण सक्रिय सहभाग घेतला, आणि यासाठी आपल्याला सांगतो कॅच द रेन अभियानात आपण सक्रिय सहभाग घेऊ आणि वसुंधरेचे जल संचय चक्र बळकट करू.
1: तर सर आज आपण आकाशवाणी स्टुडिओत आलात आणि जे शासनाच्या वतीने जे अभियान राबवण्यात येत आहे कॅच द रेन या अभियानासंदर्भात आपल्या श्रोत्यांना छान उपयुक्त अशी माहिती दिली, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने मनापासून आभारी आहे. धन्यवाद सर.
0: धन्यवाद मॅडम.
1: श्रोते हो, आपल्या घरात, गृहनिर्माण संस्थेत, शाळेत, कार्यालयात किंवा उद्योग परिसरात रेन हार्वेस्टिंगची व्यवस्था उभारून जलसंवर्धनाच्या चळवळीत सहभागी होऊया. चला तर यंदाच्या पावसाळ्यात एक संकल्प करूया, जिथे पाऊस पडतो तिथेच पाणी जिरवूया, प्रत्येक थेंब जपूया. नमस्कार.
2: तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आताच आपण कॅच द रेन वॉटर या विषयासंदर्भात कार्यकारी अभियंता संदीप खंबाईत, लघु पाटबंधारे विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर यांची हेमा वहादे यांनी

0: लिली मुलाखत ऐकलीत. आता घेऊया एक छोटीशी विश्रांती.
1: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाने?
2: मतलब
1: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है, और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलाती थी, शुद्धता झलकती थी, माटी भी तंदुरुस्त और लोग. पहली वाली बात कहाँ,
2: परंतु सभी डाले
1: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं.
2: सच है
1: बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बात फेर नहीं किए हैं.
2: ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूँगा.
3: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती.
0: शेतकरी बंधू आणि भगिनींनो, हवामानामध्ये सातत्याने बदल येत असतात आणि म्हणून शेती संदर्भात हवामानाचा अंदाज समजून घेणं फार महत्वाचं आहे. आपल्यालाही त्याची आतुरता असते आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमात आता ऐकूया हवामान अंदाज आणि कृषीविषयक सल्ला. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ ग्रामीण कृषी मौसम सेवा कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही यांच्याकडनं आलेला कृषी हवामान सल्ला आणि हवामानाचा अंदाज आपण जाणून घेऊया. तर भारतीय हवामान विभाग प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरच्या जिल्हास्तरीय मूल्यवर्धित अंदाजानुसार चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 29 जुलैपर्यंत आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे आणि कमाल तापमान 31.2 ते 32.4 अंश सेल्सिअस एवढं, तर किमान तापमान 24.7 ते 26.2 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. शेतकरी बंधू भगिनींनो, आज 28 जुलै रोजी आणि उद्या 29 जुलै रोजी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता आहे. आज दिनांक 28 जुलैला तुरळक एक किंवा दोन ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. उद्या 29 जुलै रोजी तुरळक एक किंवा दोन ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. आता मंडळी आपण जाणून घेऊया हवामान आधारित कृषी सल्ला. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानुसार रोपं 21 ते 25 दिवसांची झाली असल्यास आणि उपलब्ध ओलिताची सोय असल्यास धान पिकाच्या रोवणीला आपण सुरुवात करावी. हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता शेतकरी बंधू आणि भगिनींनी पिकांवर कीटकनाशक बुरशीनाशक तणनाशक फवारणीची स्थानिक स्वच्छ हवामान परिस्थिती पाहूनच फवारणी करावी. विजांचा कडकडाट मेघगर्जेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्यानं शेळ्या मेंढ्या आणि इतर जनावर मोकळ्या जागेमध्ये चरायला सोडण्याचं टाळावं. शेतामध्ये काम करताना मेघगर्जनेचा आवाज जर ऐकायला आला तर पक्क्या इमारती किंवा सुरक्षित ठिकाणी आपण जावं. झाडाखाली आसरा घेऊ नये. मोकळ्या मैदानावर झाडाच्या उंचीपासून दुप्पट ते चारपट अंतरावर आपण आसरा घ्यावा. विजांच्या ठिकाणांचे निरीक्षण करण्यासाठी दामिनी लाईटनिंग अलर्ट या मोबाईल ऍपचा आपण वापर करावा. तसंच विजांपासून बचावासाठी ऍपमध्ये उपलब्ध असलेल्या माहितीचा उपयोग करून घ्यावा. आता धान पिकासंदर्भात रोपवाटिका ते पुनर्लागवड या संदर्भात आपण माहिती जाणून घेऊया. धान पीक रोपवाटिकेमध्ये पेरणीनंतर 15 दिवसांनी तण अथवा कचरा काढून टाकावा. नंतर दर गुंठ्याला 1 किलो युरिया खत द्यावं. हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यानं रोपं 21 ते 25 दिवसाची झाली असल्यास उपलब्ध ओलिताची सोय असल्यास आपण धानाच्या पिकाच्या रोवणीला सुरुवात करावी. धानाच्या रोवणीला जर याला सुरुवात करायची आहे तर रोपं काढण्याच्या 2 दिवस आधी वाफ्यातील पाण्याची पातळी थोडीशी वाढवावी, त्यामुळे रोपांची मुळं न तुटता रोपं काढण्यास मदत होते. पूर्व मशागत केलेल्या धानाच्या शेतामध्ये ट्रॅक्टरच्या सहाय्यानं चिखलणी करून बांधी समपातळ करावी. चिखलणी करताना स्फुरद आणि पालाशयुक्त रासायनिक खताची शिफारस केलेली पूर्ण मात्रा 50 किलो स्फुरद म्हणजेच DAP 110 किलो आणि 50 किलो पालाश म्हणजेच MOP 85 किलो प्रति हेक्टरी याप्रमाणे आणि नत्रयुक्त खताची निम्मी मात्रा 50 किलो नत्र म्हणजेच 66 किलो युरिया प्रति हेक्टरी याप्रमाणे मात्रा शेतामध्ये मिसळावी आणि शेतातील पाणी बांधून ठेवावं. रोपांची लावणी 20 सेंटीमीटर बाय 15 सेंटीमीटर अंतरावर प्रत्येक चुडात 2 ते 3 रोपं सरळ आणि उथळ म्हणजेच 2 ते 4 सेंटीमीटर खोलवर लावावीत आणि रोवणी पट्टा पद्धतीनं ओळीत रोवणी करावी. नियोजन केलेलं असल्यास रोवणी यंत्रानं आपण रोवणी करावी. धान पुनर्लागवड केलेल्या शेतामध्ये पाण्याची पातळी

0: 2 ते 3 सेंटीमीटर पर्यंत नियंत्रित केली पाहिजे. आता तूर पीक वाढीची अवस्था लक्षात घेऊया आपण. तूर पीक तणविरहित ठेवणं आवश्यक आहे, त्यासाठी आंतरमशागतीची कामं म्हणजे निंदणी खुरपणी करून घ्यावी. पानं खाणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव आढळून आला तर त्याच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून पाऊस विरहित दिवशी म्हणजे पाऊस नसताना फवारणी करावी. कापूस पिकासंदर्भात जाणून घेऊया. कपाशी पीक 30 ते 45 दिवस तणमुक्त ठेवणं महत्वाचं आहे, त्यासाठी कोळपणी आणि खुरपणी अशी आंतरमशागतीची कामं करावीत. कपाशीचं पीक 20 ते 30 दिवसाचे असताना तण व्यवस्थापनासाठी जमिनीमध्ये ओलावा असताना उगवण पश्चात पायरिथिओबॅक सोडियम 10% EC 12.5 मिलीलिटर ते 15 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करून घ्यावी. आता सोयाबीन पिकासंदर्भात जाणून घेऊया. सोयाबीन पीक 30 ते 45 दिवस मुक्त ठेवणं महत्वाचं असून त्यासाठी कोळपणी आणि खुरपणी आंतरमशागत करणं आवश्यक आहे. पहिली डवरणी पेरणीनंतर 15 ते 20 दिवसांनी आपण करावी. सोयाबीन पिकातील प्रभावी तण नियंत्रणासाठी जमिनीमध्ये ओलावा असताना उगवणीनंतर 10 दिवसांनी इमॅथिझायपर 10% SL 75 ग्रॅम क्रियाशील घटक प्रति हेक्टर या प्रमाणामध्ये फवारणी करून 25 दिवसानंतर एक डवरणी करून घ्यावी. आता भाजीपाला पिकाच्या पुनर्लागवडीसंदर्भात जाणून घेऊया. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, जर मिरची वांगी आणि टोमॅटो यासारख्या भाज्यांची रोपं तयार झाली असतील तर सिंचनाची सोय असल्यास त्यांची मुख्य शेतामध्ये सरी वरंबा किंवा रुंद सरी पद्धतीचा वापर करून योग्य अंतरावर पुनर्लागवड करावी. रोपं स्थलांतरित करण्यापूर्वी रोपांची मुळं बुरशीनाशकात आणि पाने कीटकनाशकामध्ये 5 मिनिटं बुडवून घ्यावीत. आता पशुपालक बंधू भगिनींसाठी पशुपालन सल्ला जाणून घेऊया. पशुपालक बंधू भगिनींनो, जनावरांना जंतांच्या आणि विविध आजारांच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून जंतनाशकाच्या लसी जनावरांना टोचून घ्याव्या. दुधाळ जनावरांना दूध वाढीसाठी पोषक आहार आणि जीवनसत्व द्यायला हवीत. शेळ्यांना होणारा पायखुरी तोंडखुरी आजार घटसर्प आणि अंतर्विषार टाळण्याकरिता पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्ल्यानं लसीकरण करून घ्यावं. आता कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकरी बंधू भगिनींसाठी सल्ला असा आहे की कोंबड्यांना होणारा जंतुसंसर्ग आणि इतर रोगांपासून त्यांचा बचाव करण्यासाठी पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार पक्ष्यांना पाण्यातून उच्च दर्जाची योग्य ती प्रतिजैविक दिली पाहिजेत. कुक्कुटपालन शेडमध्ये गादी पद्धतीमध्ये कोणताही ओलावा अथवा ओलसरपणा नसावा. तर पशुपालक बंधूंनो आणि शेतकरी बंधू भगिनींनो, प्रकल्प समन्वयक ग्रामीण कृषी मौसम सेवा कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही यांच्याकडनं आलेला पिकासंदर्भात पशुपालनासंदर्भातला सल्ला आपण जाणून घेतला. आता घेऊया आणखी एक कृषी विश्रांती.
1: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
2: मतलब
1: देख बेटा, तू जो ये अंधाधुन रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है, और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलाती थी, शुद्धता झलकती थी, माटी भी तंदुरुस्त और लोग. पहली वाली बात कहा,
2: परंतु समय डाले
1: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं.
2: सच है
1: बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बात मेल नहीं किए हैं.
2: ठीक है भाई, मैं भी आज जैविक खेती शुरू करूँगा.
3: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती.
0: शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आता थोडस आपण मनोरंजनाकडे वळूया आणि आनंद घेऊया एका छान गोड अशा गीताचा.

तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपल्याच्या कार्यक्रमाची वेळ आता समाप्त होते आहे. तेव्हा आजच्या पुरता मी हेमंत शेंडे आपला सगळ्यांचा निरोप घेतो. पुन्हा भेटूया पुढल्या किसानवाणी कार्यक्रमात. नमस्कार.

आताच आपण कृषी आणि किसान कल्याण मंत्रालयाच्या सौजन्यानं ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठी कार्यक्रम ऐकलात, किसान वाणी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते उमेश दुपारे.

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर गांधी वंदना. आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026. श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते 12:00.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

0: la la la la la la la la la la la la la la.
1: हाय, मी शर्वरी.
2: नमस्कार, मी रोहित.
3: मी सुखदा.
4: आणि मी रेवा.
1: आम्ही खूप भांडतो,
2: आम्ही चर्चा करतो,
3: आम्ही गप्पाही मारतो,
4: आम्ही मजा मस्तीही करतो.
2: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
1: आपुलकी या घरात
2: प्रत्येक मंगळवारी
4: दुपारी 12 वाजता
1: वनिता मंडळात
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
1: आपुलकी या घरात.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी यानंतर ठीक 8:05 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदंडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. बातम्या पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या सुधारणा विधेयकावर लोकसभेत चर्चा. पेपर फुटल्यानंतर 5 महिन्यात दोषींना शिक्षा ठोठवण्याची विधेयकात तरतूद. प्रवेश परीक्षा वर्षातून एकापेक्षा अधिक वेळा घेण्याची शिवसेनेची मागणी. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसाचारावरून काँग्रेसची टीका. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या अटकेतल्या आंदोलक विद्यार्थ्यांना सोडून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. आंदोलक विद्यार्थ्यांच्या विरोधात महाराष्ट्रात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे राज्य सरकारचे आदेश. आणि साखरेच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून साखरेच्या साठेबाजींवर निर्बंध. गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेल्या गदारोळातून मार्ग काढत लोकसभेत आज पेपर फुटीच्या संदर्भात सरकारनं सादर केलेल्या सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू झाली. राज्यसभेत मात्र विद्यार्थ्यांच्या विरोधातले गुन्हे मागे घ्यावे या मागणीवरून विरोधकांनी गोंधळ घातल्याने विशेष कामकाज होऊ शकलं नाही. या विधेयकावरच्या चर्चेविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधींकडून. नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेली कोंडी लोकसभेत आज दुपारी फुटली आणि पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकावर चर्चेला सुरुवात झाली. पेपर फुटल्यापासून 2 महिन्यात या प्रकरणाचा तपास पूर्ण करावा आणि जलदगती न्यायालयानं 3 महिन्यात सुनावणी पूर्ण करून निकाल द्यावा अशी तरतूद या विधेयकात असल्याचं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी या विधेयकावर चर्चेला सुरुवात करताना सांगितलं.
2: जिस दिन वारदात रिपोर्ट हुई है उस दिन से लेकर के आखिरी निर्णय आने तक 5 महीने से ज्यादा अवधि काल नहीं रहा जाएगा.
3: या अंतर्गत संघटित पेपर फुटीसाठी जबाबदार असणाऱ्यांना 7 ते 10 वर्षांची शिक्षा आणि 10 कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. तसंच पेपर फुटीसाठी जबाबदार असलेल्या परीक्षा आयोजक संस्थेला 5 कोटी रुपयांचा दंड आणि 8 वर्षांसाठी परीक्षा घेण्यावर बंदी लादण्याची तरतूद आहे असं जितेंद्र सिंग यांनी सांगितलं. प्रवेश परीक्षा वर्षातून एकदाच नव्हे तर एकापेक्षा अधिक वेळा घ्यावी. प्रश्नसंच बनवून परीक्षेआधी त्यातून काही प्रश्न निवडावेत जेणेकरून पेपर फुटणार नाही अशी शिफारस शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली. नैतिकतेतून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असंही ते म्हणाले. आजच्या काळात या विधेयकाची गरज होती असं भाजपा खासदार बासुरी स्वराज म्हणाल्या. गेल्या दशकभरात 152 पेपर फुटले. 2024 पेपर फुटी प्रतिबंधक विधेयक मंजूर झाल्यापासून एकाही आरोपीला या अंतर्गत शिक्षा झाली नसल्याचा दावा काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी केला.
4: ना इस विधेयक में पेपर लीक रोकने के कोई ठोस कदम है. इससे देश के युवाओं का भरोसा कैसे बनेगा. नई नई कमेटियां बनाने से काम नहीं चलेगा. उनका अध्यक्ष चाहे कोई भी हो. राधा कृष्ण कमेटी भी व्यवस्था में सुधार लाने के लिए बनी थी. आज तक उसकी एक सिफारिश लागू नहीं हुई है.
3: नीट पेपर फुटी वरुण आंदोलन

0: आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या हिंसाचाराप्रकरणी त्यांनी सरकारला प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्याचे, पेलेट गन वापरण्याचे आदेश कोणी दिले याचं उत्तर सरकारनं द्यावं अशी मागणी त्यांनी केली. काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी हे विधेयक केवळ दिखाव्यासाठी असल्याचा दावा केला. राष्ट्रीय परीक्षा संस्थेसाठी बाह्य यंत्रणेमार्फत भरती होत असल्यावर समाजवादी पक्षाचे खासदार अखिलेश यादव यांनी टीका केली. तर तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी पेपर फुटी प्रकरणी कठोर कायद्याची गरज असल्याचं मत चर्चेदरम्यान व्यक्त केलं.
1: आंध्र प्रदेशात गेल्या महिनाभरात कोविडचे 2 रुग्ण आढळले, मात्र त्यांना झालेला संसर्गाचा प्रकार जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या चिंताजनक प्रकारातला नव्हता. केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी आज राज्यसभेत ही माहिती दिली. वाय एस आर कडापा जिल्ह्यात 3 रुग्णांचा कोविडनं मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे, मात्र त्यांना मधुमेह, रक्तदाब आणि मूत्रपिंडाचे जुने आजारही होते असे त्यांनी सांगितलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती पद स्वीकारल्याला 4 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त विविध उपक्रमांचा प्रारंभ केला. या काळात देशात वसाहतवादाचा पगडा झुगारून भारतीय संस्कृतीच्या अभिमानाचं पुनरुत्थान झाल्याचं प्रतिपादन राष्ट्रपतींनी यावेळी केलं. या कारकिर्दीविषयी त्या म्हणाल्या.
2: जो मैंने 25 जुलाई 2022 को भारत के राष्ट्रपति का पदभार ग्रहण किया था, तो ये मेरे लिए सम्मान से अधिक दायित्व का विषय था, क्योंकि राष्ट्रपति भवन आना मेरे सपनों से परे था. जो कभी सोचा नहीं था वो मेरे साथ हुआ.
1: राष्ट्रपती पदाच्या कार्यकाळात त्यांना मिळालेल्या 300 भेटवस्तूंचा लिलाव त्यांनी सुरू केला. या लिलावात येत्या 5 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर पर्यंत भाग घेता येईल. मुर्मू यांच्या राष्ट्रपती पदाच्या कारकिर्दीवर राष्ट्रपती भवन, राष्ट्र का भवन, सेवा और संवेदना, समावेशी सहभागिता, भारतीयता का उत्सव आणि आमा राष्ट्रपती आमा गौरव या पुस्तकाचं प्रकाशनही आज राष्ट्रपती भवनात झालं. जंतर मंतरवरच्या आंदोलनावेळी देशभरात विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनादरम्यान अटक केलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या ज्या विद्यार्थ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही त्या सर्व विद्यार्थ्यांना मुक्त करावं आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले. आधी न्यायालयानं अटकेत असलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोडून द्यायचे आदेश दिले, पण यातले काही विद्यार्थी 19 ते 20 वर्ष वयोगटातले असल्याची बाब ज्येष्ठ वकील शादान फरासत यांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना सोडून द्यायचे आदेश न्यायालयानं दिले. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार झाल्याच्या आरोपांची निपक्षपाती आणि स्वतंत्र चौकशी होण्याची गरज असल्याचं निरीक्षण सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय माल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहन्ना यांच्या पीठानं नोंदवलं. यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करायचे संकेतही न्यायालयानं दिले. विद्यार्थी आंदोलकांची खाजगी माहिती आणि डिजिटल डेटा तुर्तास सार्वजनिक करू नये असे निर्देशही न्यायालयानं दिले. नीट पेपरफुटीनंतरच्या आंदोलनातल्या विद्यार्थ्यांविरोधात राज्यात दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गृहविभागाला या संदर्भातले आदेश दिले. दरम्यान काँग्रेस जनता पार्टीच्या देशव्यापी आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालवल्या जाणाऱ्या अपप्रचार मोहिमेत सहभागी असलेल्या 500 पेक्षा जास्त समाज माध्यमांवरच्या खात्यांची ओळख राज्य सायबर पोलिसांनी पटवली आहे. यातली काही खाती पाकिस्तान आखाती देशातून चालवली जात होती असं सायबर पोलिसांनी म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. साखरेच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं साखरेच्या साठेबाजीवर निर्बंध आणले आहेत. त्यानुसार कुठल्याही वितरकाला 30 दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी आवश्यक साठा ठेवता येणार नाही. तसंच जास्तीत जास्त 4000 क्विंटल साठवून ठेवता येईल असं सरकारनं स्पष्ट केलं आहे. 1 ऑगस्टपासून 30 नोव्हेंबरपर्यंत हे निर्बंध लागू असतील. साखरेच्या व्यापाऱ्यांना त्यांच्याकडच्या साठ्याचे तपशील दर आठवड्याला foodstock.dfpd.gov.in या पोर्टलवर जाहीर करावे लागतील. नागरिक सामाजिक संस्थांच्या भागीदारीतून 2030 पर्यंत देशाला बालविवाह मुक्त करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं प्रतिपादन महिला आणि बालविकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्लीत बाल हक्कांवर आयोजित 4 दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या. पाकव्याप्त काश्मीरमध्ये निवडणुका घेण्याचा पाकिस्तानचा उद्योग, काश्मीर

0: काश्मीरमधलं आपलं अतिक्रमण घट्ट करण्याचा आणि निवडणुकांच्या बुरख्यामागे मानवाधिकार हनन लपवण्याचा प्रयत्न असल्याचं भारतानं म्हटलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं की सध्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये जनता मोठ्या प्रमाणात निषेध निदर्शनं करत असून ते पाकिस्ताननं केलेल्या आर्थिक शोषणाचं फलित आहे. पाकिस्तानने सीमापार दहशतवादाला पाठबळ द्यावं थांबवावं अशीच भारतातल्या जनतेची आणि जिंजीची देखील मागणी आहे असं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. जपानमधल्या कुमामोतो बेटावर आज दुपारी 7.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती जपानच्या हवामान विभागानं दिली आहे. त्यानंतर अरियाके समुद्र आणि यात्सुशिरो समुद्र किनारपट्टीसाठी सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. चीनमधील हाँगझू इथं सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत भारताच्या सोनम उत्तम मस्कर आणि हिमांशु ढिल्लन यांनी 10 मीटर एअर रायफल मिश्र सांघिक प्रकारात कांस्य पदक जिंकलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या सुधारणा विधेयकावर लोकसभेत चर्चा. पेपर फुटल्यानंतर 5 महिन्यात दोषींना शिक्षा ठोठावण्याची विधेयकात तरतूद. प्रवेश परीक्षा वर्षातून एकापेक्षा अधिक वेळा घेण्याची शिवसेनेची मागणी. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसाचारावरून काँग्रेसची टीका. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या अटकेतल्या आंदोलक विद्यार्थ्यांना सोडून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. आंदोलक विद्यार्थ्यांच्या विरोधात महाराष्ट्रात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे राज्य सरकारचे आदेश. आणि साखरेच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून साखरेच्या साठेबाजीवर निर्बंध. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: अगस्त दिन में 11 बजे सिर्फ विविध भारती पर.
2: आप सुन रहे हैं विविध भारती, देश की सुरीली धड़कन. कुछ ही पलों में आप सुनेंगे कार्यक्रम चित्रलोक.

थेट उद्या सकाळी 5:55 अस्मिता वाहिनीच्या प्रातकालीन सभेत. दरम्यान AIR मुंबई या DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण संपूर्ण रात्र ऐकू शकाल. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.